आओ गुर प्रसाद लागे नाम स्वाद, काहे जन्म गवाब हो वैरवाद, गुर कृपा कीनी चूका अवमान, सहज पाए पाया हर नाम, उत्तम ऊंचा शब्द काम, नानक वखाणे साच नाम, बसंत महला तीजा, बनसत मौली चढ़िया बसंत, यो मन मौल्या सतगुरु संग, तुम साच त्यावो मुद मना, ता सुख पावो मेरे मना, अरहाओ एत मन मौल्य पया आनंद, अमृत फल पाया नाम गोविंद, एको एक तब आख बखाणे, हुक्मे बूझे ता